जोत जग मंडल करियो जह कह सह भरपूर शब्द दीपक दीपायो जेहे सिख है संग्रहयो तात हर चरण मलायो।